0: Tëra i ma shemi zi, dar të uje e gje për të shapër shi dhe të shaj u kësti di.
1: Gjana të shë të rëkana për shapër ke hëmë ishma washing powder o kësti di.
2: Ishma washing powder,
0: mara i mi zi më hukur të national o multinational kapnival washing powder vëdivi. Kur shë aksar gilar të kishë dhe sërëngë sërë për uvrej.
1: Bilkul të rëkana dhe gileve har vahtë muta haan kur shë këdale. Ho që kalana me kur të ishma washing powder vëdal shë rikëdhe di, o shtul kur vëla në kvashul di.
0: अच्छा है मिस जी ब्याह कुर्ता जहर सर अबरो उदार तो ये या चेप इश्मा वॉशिंग पाउडर से सदा से खास खासियत थी
1: तारे खाना इश्मा वॉशिंग पाउडर खास खासियत दागा दी चे कपड़े सा पयुक्षले को जोर ना जोर दाग पर गारंटी सर खत्म करी जाकर सजूत की ओ दिनोर सरफे पर इस्बात इश्मा वॉशिंग पाउडर काम इस्तेमाल जी ओ बला खबर अदा कपड़े सा पई पवात लोसीना नखर पवी
0: शाह मिस जी चे दम रक्षला रिजल्ट ये दाई दार तो ये दाव मोता चेरता मिला बीजी
1: तारे खाना दाव तो दफा बने বলছে আন্দ্রন লাকি গেট জানজেবে গালে পশে মার্কেটে দেশমা মেন ডিস্ট্রিবিউটর হাফেজ ইরসেব সারাউদার তে মেলা বিজি